हर के परम पुले पचहे मुग्द अचेतिया हर नाम भगत ना हृदय साचा से अंत ताही रुनिया सच कह नानक शब्द साचे मेल चिरी विशुनिया हर नाम भगत ना हृदय साचा